प्रसिद्धे कृपालन स्वरूप कुकर्म परनासी सदा सर्वदा हृदय सिद्धं निवासी चरपट शांत व प्रसाद अमृत कर्मे अमर धर्मे अखल जोगे चल भोगे चल राजे टल साजे अखर धर्मं ला कर्म सर्वंग दाता सर्वंग याता सर्वंग भाने सर्वंग माने सर्वंग प्राणं सर्वंग त्राणं सर्वंग भुगता सर्वंग जुगता